ഗുരുവർജുൻ ദേവ് പാദ്ഷാ ബക്ഷിഷ്ടരേ ചരണ ചലോ മാർഗ ഗോവിന്ദ് ഇക്കേടാ മാർഗ ഹൈ ജിത്തേ ജീവ ചല കേ അപ്പണ ലോക വി സുഖീ തേ പർലോക വി സുഹേലാ കർ സകദാ ഓ മാർഗ ഹൈ ഉസ്തത് മൻ മേ കാ നിരങ്കാര ഹർ വേലേ അകാല പുരുഖ വാഹിഗുരു ഈശ്വര ദീ ഉസ്തുതി കർണി ഓദേ ഗുണ ഗൗണേ ਇਹ ਮਾਰਗ ਹੈ ਜਿਸ ਕਰਕੇ ਜੀਵ ਭਵ ਸਾਗਰ ਤੋਂ ਪਾਰ ਹੋ ਸਕੇ ਪੁਸਤਕ ਮਨ ਮੇ ਕਰ ਨਿਰੰਕਾਰ ਕਰ ਮਨ ਮੇਰੇ ਸਤ ਵਿਵਹਾਰ ਨਿਰਮਲ ਰਸਨਾ ਅੰਮ੍ਰਿਤ ਪੀਵੋ ਇਹ ਰਸਨਾ ਪਵਿੱਤਰ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ ਜਦੋਂ ਨਾਮ ਦਾ ਅੰਮ੍ਰਿਤ ਪੀਂਦੀ ਹੈ ਜਪਦੀ ਹੈ ਸ੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਨਿਰਮਲ ਰਸਨਾ ਅੰਮ੍ਰਿਤ ਪੀਵੋ ਸਦਾ ਸੁਹੇਲਾ ਕਰ ਲੈ ਜੀਓ नैनो पेख ठाकुर कारण जिन्हां दे हिरदे विच नाम दा अमृत समा गया उन्हां नू फिर संसार दे लोग अकाल पुरख वाहिगुरु दा परिवार नजर आउंदे हन जे उदा परिवार है तां एक पिता एक सिखे हम बालक साडा एक पिता है ईश्वर और असी सारे ही उसदे बालक हां ऐसी दृष्टि हो जाती है नाम जपन दे नाल के ना को बैरी नहीं बेगाना सगल संग हमको बने आई हजूर बख्शिश कर रहे हन के नैनो पेख ठाकुर का रंग साध संग बिन से सब संग सत संगत विच बह के अकाल पुरख दे गुण गाउन नाल तेरिया होर माड़िया जितनिया भी आदतां हन संगतां हन वो आपे ही तेरा पिछा छड़ जानगी आओ सारे प्यार दे नाल जपी